समस्तु प्राजी समस्तधाम तेरा जोर चाची छन जले थले पीत पह प्रभु जू है दे सहे सह पजंग प्रजा छंद अगाधे बाधे नंदी स्वरूपे नमो सर्माने समस्ते निधाने नमस्त नुराथे नमस्तम परमाथे नमस्तम गंजे नमस्तम भंजे नमस्त काले नमस्त पाले नमो सर देसे नमो सर भेसे नमो राज राजे नमो सा साजे नमो शाह शाहे नमो मा माए नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रो रोखे नमो सो सोखे नमो सर रोगे नमो सर भोगे नमो सर जीत नमो सर पीत नमो सर ज्ञान नमो परमतान नमो सर मंत्र नमो सर जंत्र नमो सर दर्शन नमो सर कृष्ण नमो सर रंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीवन नमो बीज बीजे खिजे भिजे समस्तम प्रसिजे कृपाल स्वरूपे को कर्म प्रणासी सदा सर्वदा हृदय सदन निवासी चरव द्वय प्रसाद अमृत कर्मे अमृत कर्मे खल जोगे चल भोगे चल राजे टल साजे खल धर्म लख कर्म सर्वदाता सर्व ज्ञाता सर्व भाने सर्व माने